पूरे भाग मिले गुर आए, साचे सहज साच समाए रहाओ। गुर मिले तृष्णा अग्न बुझाए, गुर ते शांत वसे मने आए। गुर ते पवित्र पावन सोच सोए, गुर ते शब्द मिलावा होए।

सहज न पाए गुरमुख सहज समावन रहो। तू आपे सोहे आपे जग मोह है, तू आपे नदरी जगत परोवे, तू आपे

सच्चे पावे गुरमुख सदा रहे रंग राती मिल सच्चे शोभा पावनिया मनवा कर्म करे अहंकारी जुए जन्म सब बाजी हारी अंतर लो महागवारा फिर आवन जावनिया आपे करता दे वडे आई जिनको आप लिख तुर पाई नानक नाम ले पो।